0: हेले मु कोन कहथली कि
1: कोन कहुनु
2: तू टिके धीमा धीमा कथा कथा रे कम भारी खुमाणी तू नाक कंदुरी
0: पूरा काली कोतरी
1: बापा